Lasi Sherwi K Chotang Rikshumutiwa Yarga Tongublatang Songkyop Kitubla Radio Nepal Ne Tongkin Wau Sherwi Keki Larim Sherwi Doluki Larim Sendula Achun Gotu Sherwa Achunup Izinum Tang Changa Chali Terila Gomchokla Nga Larim Jinkyongma Grisma Sherpa Chokne Tasdile Noriki Jafuri Chermu Dokeranga Ring Sang Sherwe Doluki Larim Tongufla Nga Larim Jinkyong Matang Lakseba Dalja De Studio La Limgwaya Di Larim Lhenge Tiwi Sarvajanik Shio Prasaran Radio Nepal Ki FM Band Tiwan Thanabbe Iksei Tang Iksei 3 MHz Tema Senang Thupki Sisi Radio Nepal Ki Facebook Page Radio Nepal Ki Website www.radionepal.gov.np Tejin Radio Nepal Ki Online Portal www.radionepalonline.com Tang Di Larim Ki Facebook Page Sherwi Ke Sherwa Tiwi Ngoshi Shiru Page Tema Sang जम्बुलिङ्की चुकुई दासाला जुन वसिनाङ सेनाङ थोपके दिल्यारिमला शेर्वी चिचोक नङला जुने छक्टान फेन्छेन्पो नङ्गोपको छप्तिवा चिचोक नङला सब्जु बुलोक्तिवा लामा खेन्पो तिवा शेर्वी चिचोक नङ्गी छप्सित गोचे तिवा शेर्वी स्वर्गीत पातिवा तङ्ग सकुल नाछोक्ला छक्लेन फेन्छेन्पो नङ्गिन जुन वतुप शेर्वा आचुनुप इजिनुम तिवाला फेप्सुने अरुर किरोप्ताङ कोर्ना सुकी कोला लेन फेन्छेन्पो तिवा ख्याफेल कि वानवा Lasi Arinki di Larimla ti dakpo Sherwi Lunyingba tiwa Tongup Tadikyan Gotup Tapki di Larim Tingshok Sek Senunang Sine Lhenge tiwa Terila Shovyena Tanda Tingshok ki Tuchala dakpi dakpo Sherwi Lunyingba tiwa ala Menyendo Chingay Thongino Tandi Tuchala Lu Samba tiwa Sang Tendi dakpi Lunyingba tiwa la Sang Maje Kyane Sungkyop Kiko ki Tanda Tori Galop Nyamdoy Gotup dakpo Sherwi Keki Chiktiwa Tongi lu nying ba tiwa nye ni sang dakwe chik tiwa lop thop ki tanga sungkyop sang ki thop ki ditap ki arang ki di larim la ti orang shirvi lu nying ba tiwa tongup dari kyan waya. Lasi tak gomchok la achu chongba shirpa ki la nanggu swaka thensung sirup lu chik jaku dari kyan waya sendro nang.